कबीर लागे प्रीत सुजान श्याम लागे प्रीत सुजान श्याम बचे दुख हजार मोहे लागती ताला बेली मोहे लागती ताला बेली बचरे बिन गाय अकेली।